मनोहर मोहन गिरधर हरिओ।

अरे बाबा आ गए, जाओ उन्हें रोको।

0: रामकृष्ण हरी। ईश्वर स्मरणाची सवय म्हणजे एक प्रकारची फिक्स डिपॉझिट। आपण सुंदर सुंदर वस्तू खरेदी करतो तेव्हा आपले बँक खाते रिकामे होत असते, तसेच आपल्याला उत्तम नरदेह मिळतो, प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो, निरोगी काया प्राप्त होते, अनुकूल भार्या भरदार मिळतात, प्रेमळ आई वडील लाभतात, जीवाला जीव देणारे सहोदर मिळतात, प्रखर बुद्धिमत्ता वाट्याला येते, उच्च शिक्षण पूर्ण होते, शत्रुनाश होतो, गुणी मुले होतात, उत्तम अर्थार्जन होतं, दीर्घायुष्य लाभतं, सत्संगाची प्राप्ती होते, विरोधाविना वाटचाल होते, उत्तम वास्तुसौख्य आणि वाहन सौख्य लागते। तेव्हा लोक म्हणतात, केवढा भाग्यवान माणूस आहे हा। पण आपल्या आध्यात्मिक बँकेतून हे पुण्य खर्च होत असते आणि आपल्याला अपेक्षेने पलीकडे सुख प्राप्त होत असते। त्यात पुन्हा भर करायला नको का? म्हणून सुज्ञ माणसे नित्य उपासना करून आपल्या पुण्याची बँक नेहमी भरलेली ठेवतात। परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवलेली आहे। रामकृष्ण हरी।
1: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत शुभदिन आयोरे। निसर्गाच्या सुंदर छटेनं सजलेला आजचा दिवस आपल्या मनात एक नवा आनंद आणि उत्साह निर्माण करत असतो। आज शुक्रवार दिनांक 22, वीकेंडच्या उंबरठ्यावर असलेल्या या शुक्रवारी आपल्या सर्व अपूर्ण गोष्टी पूर्ण होत हीच सदिच्छा। 22 मे हा दिवस पृथ्वीवरील जीवन साखळी अबाधित राखण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा मानला जात। आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन पृथ्वीवरील प्राणी, पक्षी, वनस्पती आणि मानवी जीवन यांच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि निसर्गाचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो। जयंती, राजा राम मोहन राय जयंती। भारतीय प्रबोधनाचे जनक आणि महान समाज सुधारक राजा राम मोहन राय यांची आज जयंती। त्यांनी सती प्रथा बंद करणे, बालविवाहाला विरोध आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून आधुनिक भारताचा पाया रचला। पुण्यतिथी तात्या टोपे। 1857 स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी तात्या टोपे यांच्या अदम्य शौर्याचं आज विशेष स्मरण केलं जातं। आणि आजची बोधकथा, एकदा एका राजाने जंगलातील सर्व लांडग्यांना मारून टाकण्याचा हुकूम दिला, कारण ते हरणांची शिकार करायचे। काही वर्षात जंगलातील लांडगे संपले, पण त्यामुळे हरणांची संख्या प्रचंड वाढली। हरणांनी जंगलातील सर्व गवत आणि लहान झाडे खाऊन टाकले, परिणामी जंगल नष्ट होऊ लागले आणि भूकबळीमुळे हरणे सुद्धा मरू लागली। राजाला आपली चूक उमजली की निसर्गात प्रत्येक सजीवाचं एक वेगळं स्थान आणि महत्व आहे। सृष्टीतील कोणतीही गोष्ट विनाकारण तयार झालेली नाहीये। एकमेकांचा आदर करून एकत्र राहणं यातच सर्वांचं हित आहे। श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्हाला समजतं की निसर्गाचं रक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण आहे। तो प्रत्येक दिवस मानवासाठी शुभ दिवस असतो। माणसाकडे बुद्धी आहे याचा अर्थ त्याने निसर्गावर राज्य करायचं नसून निसर्गाची काळजी घ्यायची आहे। आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आपण निसर्गाशी नाते जोडण्याचा आणि झाडे लावण्याचा संकल्प करूया। राजा राम मोहन राय यांच्या पुरोगामी विचारांना स्मरून आजचा दिवस आनंदाने जगूया। आपला आजचा शुक्रवार सुखद आणि मंगलमयी जाओ। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो। पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेमध्ये आर्ज शुभांगी सोबत। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM।

श्रीराम समर्थ 22 मे गुरुवार अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून झगडून शरीरबळ वाढते. अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते. तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे, आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकटे धाडतो. पण तुम्ही त्यांना भीता याला काय म्हणावे? अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना. औषधाने तरी गुण हमखास येतो तसे थोडेच आहे. एकाला येतो एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नको, तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल. मी म्हणजे अमुक आहे अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहे तशी आपली खात्री झाली म्हणजे आपला सद्गुरूच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वापुती भगवत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील. एक कारण असे असते की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि उद्या तो एकदम 95 झाला तर ते बरे नाही. तसेच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हे. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे. भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोचले पाहिजे, तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागेल.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावरांमध्ये कृमीपासून म्हणजे जंतापासून होणारे रोग याविषयी आपण जनावराचे कसे संरक्षण करावे या संदर्भामध्ये आपण ऐकणार आहोत. जनावराचे शरीर विशेषतः पोट व आतडे यात बऱ्याच प्रकारचे जंत असतात. हे जंत शरीरातील एखाद्या अवयवाला चिकटतात व सतत रक्त शोषण करून आपली उपजीविका भागवतात. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याकरिता जंतनाशकाचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने करणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये जंत कशा प्रकारचे असतात ते आपण बघू. यामध्ये गोल कृमी, हे जंत गोलाकार स्वरूपाचे असून विशेषतः आतड्यात व रवण करणाऱ्या प्राण्यात चौथ्या कप्प्यात आढळतात. या कृमीचा हिमॉन्कस इसोफेगोस्टोमम ट्रायकोस्ट्रॅगलस बेनोस्टोमम या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती. गोल कृमी लहान तसेच मोठ्या जनावरात सर्वसाधारणपणे सर्वत्र व मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये दुसरे जंत म्हणजे पट्टकृमी. हे जंत जनावराच्या आतड्यात आढळतात. त्यांचे शरीर हे अनेक तुकड्यांनी बनलेले असते. जनावराच्या आतड्यातील अन्नाच्या रसाचे ते प्रामुख्याने शोषण करतात. त्यामुळे आतड्याची हालचाल बिघडते व पोटाचे आजार संभवतात. हे जंत सर्वसाधारण लहान वयात करडात, कुत्र्याच्या पिल्लात व क्वचितच वासरात आढळून येतात. यानंतर पर्णकृमी. हे जंत झाडाच्या पानाच्या आकाराचे असतात व ते प्रामुख्याने यकृत सारख्या म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो या अवयात वास्तव्य करतात. हे सुद्धा रक्त जलावरच उपजीविका करून जगतात. हे रवण करणाऱ्या प्राण्यात पांतळ जमिनीत नद्या व तलावाच्या परिसरात चरणाऱ्या जनावरात आढळतात. जंताच्या प्रादुर्भावाचे परिणाम जनावरांच्या शरीरातील लोह व इतर धातू व प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षय होतो. जनावराचे वजन घटते व शरीर अशक्त ज्याला आपण खंगत जाते. जनावराच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट होते. लहान वासरे पिले याची वाढ खुंटते व क्वचितच मृत्यू ओढवतो. यामुळे जंतनाशक करणे अत्यंत आवश्यक असते. शेतकरी बंधूंनो, जंतनाशक म्हणजे काय? एका ठराविक वेळेस जनावरांना विशिष्ट कृमीनाशक औषधाची मात्रा पाजणे, ज्यामुळे जनावराच्या पोटातील जंतांचा संपूर्णपणे नायनाट करणे, यास आपण जंतनाशक असे म्हणतो. जंतनाशक औषध कसे असावे? जंतनाशक औषध नामांकित कंपनीचे असावे, सर्व प्रकारच्या कृमीचा नायनाट करणारे असावे, जंतांच्या पिलांना व जंतांना मारणारे असावे, जंतनाशक औषधाचा अंश दुधात येणार नाही असे जंतनाशक वापरावे, जंतनाशक औषध हे स्वस्त व जवळच्या औषधाच्या दुकानात मिळणार असावे. शेतकरी बंधूंनो, जंतनाशकासाठी आपण जी औषधी वापरतो त्यामध्ये गोल कृमीसाठी अल्बेंडाझॉल, फेबेंडाझॉल, मेबेंडाझॉल यासारखी औषधे वापरू शकतो. पट्टकृमीसाठी प्रॉक्झिकेटॉल, निक्सोसमाइड यासारखी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना पाजत असतो. पर्णकृमीसाठी ऑक्सिक्लोझेनाइड, रेफॉक्झोनाइड यासारखी आपण औषधे वापरतो. जनावरांना जंतनाशक केव्हा करावे? गाई व म्हशीतील जंतनाशक ज्यामध्ये गोल कृमी, पहिली मात्रा वासरू 3 दिवसाची असते तेव्हा व पुढे प्रतिमा 6 महिन्यापर्यंत द्यावे. 6 महिन्याच्या वरील जनावरास वर्षातून 3 वेळेस दर 4 महिन्याच्या अंतराने द्यावे. पर्णकृमी वर्षातून 2 वेळा प्रादुर्भाव असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वी व नंतर करावे. पट्टकृमी वर्षातून 2 वेळा रोगग्रस्त भागात जानेवारी व मे व जून महिन्यात करावे. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशक महिन्यातून एकदा. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशकामध्ये गोल कृमी महिन्यातून एकदा 6 महिन्यापर्यंत, 6 ते 12 महिने यात दर 2 महिन्यांनी करावे. 1 वर्ष वयानंतर वर्षातून तीनदा जून व ऑक्टोबर व मार्चमध्ये जंतनाशक निष्प्रभ होण्याची कारणे कोणती आहेत? जंतनाशकाची मात्रा कमी करणे, एकच जंतनाशक वारंवार वापरणे हे सुद्धा तेवढेच प्रभावी होत नाही, म्हणून अदलून बदलून जंतनाशक औषधे वापरावी. वारंवार प्रादुर्भाव नसतानाही जंतनाशकाचा वापर करणे, जंतनाशक औषधी थोडी महाग असली तरी जंतामुळे होणारे नुकसान गंभीर स्वरूपाचे असते, म्हणूनच जंतनाशक करून घ्यावे.
0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
2: उपयुक्तता हा माणसाच्या कृतीचा, कर्माचा मूळ हेतू आहे. जे कर्म स्वतःला उपयुक्त नाही ते करायला मनुष्य कधीच तयार होणार नाही. खरं म्हणजे शहाण्या माणसानं उपयुक्त असल्याशिवाय कोणतंही कर्म करू नये, पण नेहमी घडतंच असं नाही. माणसाच्या कृतीचं स्वरूप सांगणारं हे अतिशय सुंदर सुभाषित आहे. आम्रम छित्वा कुठारेण निंबम परिचरेत तू कहा यश्चैन पयसा सिच्चेत नैवास्य मधुरम भवेत. याचा अर्थ असा आहे की आंब्याचं झाड कुऱ्हाडीनं तोडून लिंबाचं झाड कोण लावेल? पाणी घालून त्याची सेवा करणाऱ्यालाही लिंब मधुर होत नाही. रसाळ आंबा आणि कडू निंब यात पर्याय ठरवायचा झाला तर बहुतेक आंब्याचीच निवड होईल. दाट छाया देण्याची लिंबाची उपयुक्तता नाकारता येत नाही हे खरं, पण त्याला आंब्यासारखी रसाळ फळं थोडीच येणार आहेत. शेवटी त्यातही तारतम्य आहे. तेव्हा आंब्याचं झाड तोडून कडू लिंबाचं झाड लावणं वेडेपणाचंच नव्हे का? निकषच बदलला तर लिंबही श्रेष्ठ ठरू शकेल. पण इथं विचार आहे तो सामान्य माणसाच्या सामान्य वृत्तीचा. असं लिंबाचं झाड लावून त्याला खतपाणी घालून मशागत केली तरी ते काय मधुर होणार आहे? यातून आणखी एक कल्पना मांडायची आहे की वस्तूचा किंवा व्यक्तीचा मूळ स्वभाव नाहीसा होत नाही. एरंडाचा ऊस व्हायचा नाही किंवा कारल्याची काकडी होणार नाही. तेव्हा आंबा होईल या आशेनं लिंबाची सेवा करीत बसणं वेडेपणाचंच लक्षण नव्हे का? मनुष्य उपयुक्ततावादी असला आणि उपभोग ही त्याची मूलभूत प्रवृत्ती असली तरी नुसताच भोगवाद हे माणसाचं लक्षण नव्हे. आपल्याला मिळालेल्या धनाचा काही भाग तरी माणसानं दान केला पाहिजे. उपभोगानंतरचं धनाचं दुसरं महत्त्वाचं साध्य दानच आहे. पण दानाच्या बाबतीत मनुष्य अनेकदा मोठा चमत्कारिकपणे वागतो. भगवद्गीतेत दानाचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार सांगितलेले. सामान्य मनुष्य एखादी गोष्ट देताना काही मिळावं अशी अपेक्षा करीत असतोच. या बाबतीत माणसाचं अजब वर्णन या एका श्लोकात केलेलं आहे. यो हि दत्वा गजश्रेष्ठम कक्षायाम कुरुते मन रज्जु स्नेहेन किं तस्य त्यजतः कुज्जरोत्तमम. श्रेष्ठ हत्तीचं दान केल्यावर ज्याचं मन लगामाच्या दोरीत गुंतून राहतं तो हीन वृत्तीचा होय. हत्तीचं दान देणाऱ्यानं दोरीबद्दल आसक्ती ठेवण्यात काय बरं अर्थ आहे? पण असं होतं. दान करणं चांगलंच आणि त्यात श्रेष्ठ हत्तीचं दान म्हणजे केवढं पुण्य. पण मनुष्य स्वभाव मोठा विचित्र आहे. मोठं दान तो मोठ्या मनानं करतो आणि कुठंतरी लहानशा गोष्टीत त्याचं मन गुंतून राहतं. आता इथे या श्लोकात सांगितल्याप्रमाणे हत्ती दिल्यावर दोरीत मन गुंतवण्यात काय अर्थ आहे? आणि असं मन गुंतून राहिलंच तर त्याचा अर्थ असा की दिलेलं दान प्रामाणिक नव्हे. दिलेल्या दानाचा पश्चाताप झाल्यानं आता थोडं तरी नुकसान भरून निघावं म्हणून हा दोरीसाठी झगडा. असं होत असेल तर दान देतानाच माणसानं विचार करायला पाहिजे. दान देताना औदार्याचं श्रेय मिळवायचं आणि मग बारीक सारीक गोष्टीसाठी तंटा करीत बसायचं हे फक्त शूद्र वृत्तीचं लक्षण आहे. हे कसलं आले दान? हे तर नादान.
0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कभी कभी हमारे पास सब कुछ होता है फिर भी हम बेचैन रहते हैं. ऐसा लगता है जैसे कुछ है जो अब भी अधूरा है. कल्पना कीजिए मछली की जो समंदर के बीचों बीच है. चारों तरफ पानी ही पानी है लेकिन फिर भी वो प्यासी हैं. सुनने में अजीब लगता है ना? हमें लगेगा कि क्या मूर्खता है। लेकिन कबीर साहब आज इसी प्यास की महानता बता रहे हैं। वे कह रहे हैं कि असली प्यासा वह नहीं जिसे बस पानी चाहिए, बल्कि वह है जिसे अपनी पसंद की बूंद चाहिए। आज का दोहा हमें सिखाता है कि भीड़ में रहकर भी अपनी विशिष्टता को और अपने लक्ष्य को कैसे याद रखा जाए। आइए जानते हैं उस सीप की अनूठी कहानी, कबीर सीप समंद की। रटे पियास पियास समुदही तिनका बरी गिने, स्वाति बूंद की आस।

जोर जोर घनघोर शोर कर बरसो, जोर जोर घनघोर शोर कर बरसो।

0: acá no se parra.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

معلوم ہوتا ہے، نہ قانون نہیں معلوم یہاں کا،

0: मैं गाऊंगा
1: लाजन लाजन लाजन मारो नगर का।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: जाने वो कैसे

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं. संगीतकार रवी.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 आणि सायंकाळी 4 रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं. संगीतकार रवी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं, संगीतकार रवी.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज यांनी गायलेलं इंडिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आखिर क्यों या चित्रपटामधलं.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM, ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आखिर क्यों या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकूयात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि अमित कुमार यांनी गायलेलं आखिर क्यों या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया। आखिर क्यों या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदी वर यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी। या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते। सदैव हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली। ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. श्रोतेहो, हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. याच चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. आणि हे गीत आहे आन और शान या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: ट्यून इन एनी वेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं।

0: ट्यून केले रेडिओ 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात, शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची। ऐकूया आन और शान या चित्रपटामधलं हे गीत, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. ऐकूया गिरफ्तार या चित्रपटामधलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे इंदिवर यांची. ऐकणार आहोत गिरफ्तार या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार बप्पी लहरी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे गिरफ्तार या चित्रपटामधलं, शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी.

ऐकूया गिरफ्तार या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, गिरफ्तार या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं. ऐकूया संगीतकार बप्पी लहरी आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत लैला या चित्रपटामधलं, शब्दरचना सावन कुमार यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं सावंत कुमार यांचं, चित्रपट लैला. आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. लैला या चित्रपटामधलं शब्दरचना सावन कुमार यांची. हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात, संगीतकार उषा खन्ना.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 आणि सायंकाळी 4 रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सावंत कुमार यांचं लैला या चित्रपटामधलं. गायिका लता मंगेशकर, संगीतकार उषा खन्ना.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची।
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत लैला या चित्रपटामधलं। संगीत आहे उषा खन्ना यांचं।

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं लैला या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्द रचना सावन कुमार यांची आणि संगीतकार उषा खन्ना.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात, शब्दरचना सावन कुमार यांची. हे गीत आपण ऐकणार आहोत लैला या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची।
1: ऐकूया लोरी या चित्रपटामधलं बशर नवाज यांचं गीत, संगीतकार खय्याम। आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, पमेला चोप्रा आणि जगजीत कौर यांच्या आवाजात।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आप सुन रहे हो रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: आशा भोसले आणि तलत अजीज यांनी गायलेलं लोरी ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: लोरी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आपली मानसर।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं कवी योगेश यांचं। ऐकूया किसी से ना कहना या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार बप्पी लहरी।

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं योगेश यांचं गीत किसी से ना कहना या चित्रपटामधलं. संगीतकार बप्पी लहेरी.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, किसी से ना कहना या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. योगेश यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, किसी से ना कहना या चित्रपटामधलं गीतरचना योगेश यांची. ऐकूया आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: उपयुक्तता हा माणसाच्या कृतीचा, कर्माचा मूळ हेतू आहे. जे कर्म स्वतःला उपयुक्त नाही ते करायला मनुष्य कधीच तयार होणार नाही. खरं म्हणजे शहाण्या माणसानं उपयुक्त असल्याशिवाय कोणतंही कर्म करू नये, पण नेहमी घडतंच असं नाही. माणसाच्या कृतीचं स्वरूप सांगणारं हे अतिशय सुंदर सुभाषित आहे. आम्रम छित्वा कुठारेण निंबम परिचरेत्तु कहा यश्चैन पयसा सिच्चेत नैवास्य मधुरम भवेत. याचा अर्थ असा आहे की आंब्याचं झाड कुऱ्हाडीनं तोडून लिंबाचं झाड कोण लावेल? पाणी घालून त्याची सेवा करणाऱ्यालाही लिंब मधुर होत नाही. रसाळ आंबा आणि कडू निंब यात पर्याय ठरवायचा झाला तर बहुतेक आंब्याचीच निवड होईल. दाट छाया देण्याची लिंबाची उपयुक्तता नाकारता येत नाही, हे खरं, पण त्याला आंब्यासारखी रसाळ फळं थोडीच येणार आहेत. शेवटी त्यातही तारतम्य आहे. तेव्हा आंब्याचं झाड तोडून कडुलिंबाचं झाड लावणं वेडेपणाचंच नव्हे का? निकषच बदलला तर लिंबही श्रेष्ठ ठरू शकेल. पण इथं विचार आहे तो सामान्य माणसाच्या सामान्य वृत्तीचा. असं लिंबाचं झाड लावून त्याला खतपाणी घालून मशागत केली तरी ते काय मधुर होणार आहे? यातून आणखी एक कल्पना मांडायची आहे की वस्तूचा किंवा व्यक्तीचा मूळ स्वभाव नाहीसा होत नाही. एरंडाचा ऊस व्हायचा नाही किंवा कारल्याची काकडी होणार नाही, तेव्हा आंबा होईल या आशेनं लिंबाची सेवा करीत बसणं वेडेपणाचंच लक्षण नव्हे का? मनुष्य उपयुक्ततावादी असला आणि उपभोग ही त्याची मूलभूत प्रवृत्ती असली तरी नुसताच भोगवाद हे माणसाचं लक्षण नव्हे. आपल्याला मिळालेल्या धनाचा काही भाग तरी माणसानं दान केला पाहिजे. उपभोगानंतरचं धनाचं दुसरं महत्त्वाचं साध्य दानच आहे. पण दानाच्या बाबतीत मनुष्य अनेकदा मोठा चमत्कारिकपणे वागतो. भगवद्गीतेत दानाचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार सांगितलेले आहेत. सामान्य मनुष्य एखादी गोष्ट देताना काही मिळावं अशी अपेक्षा करीत असतोच. या बाबतीत माणसाचं अजब वर्णन या एका श्लोकात केलेलं आहे. यो हि दत्वा गजश्रेष्ठम कक्षायाम कुरुते मन रज्जु स्नेहेन किं तस्य त्यजतः कुज्जरोत्तमम. श्रेष्ठ हत्तीचं दान केल्यावर ज्याचं मन लगामाच्या दोरीत गुंतून राहतं तो हीन वृत्तीचा होय. हत्तीचं दान देणाऱ्यानं दोरीबद्दल आसक्ती ठेवण्यात काय बरा अर्थ आहे? पण असं होतं. दान करणं चांगलंच आणि त्यात श्रेष्ठ हत्तीचं दान म्हणजे केवढं पुण्य. पण मनुष्य स्वभाव मोठा विचित्र आहे. मोठं दान तो मोठ्या मनानं करतो आणि कुठं तरी लहानशा गोष्टीत त्याचं मन गुंतून राहतं. आता इथे या श्लोकात सांगितल्याप्रमाणे हत्ती दिल्यावर दोरीत मन गुंतवण्यात काय अर्थ आहे? आणि असं मन गुंतून राहिलंच तर त्याचा अर्थ असा की दिलेलं दान प्रामाणिक नव्हे. दिलेल्या दानाचा पश्चाताप झाल्यानं आता थोडं तरी नुकसान भरून निघावं म्हणून हा दोरीसाठी झगडा. असं होत असेल तर दान देतानाच माणसानं विचार करायला पाहिजे. दान देताना औदार्याचं श्रेय मिळवायचं आणि मग बारीक सारीक गोष्टीसाठी तंटा करीत बसायचं हे फक्त शूद्र वृत्तीचं लक्षण आहे. हे कसलं आले दान? हे तर नादान.
0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कभी कभी हमारे पास सब कुछ होता है फिर भी हम बेचैन रहते हैं. ऐसा लगता है जैसे कुछ है जो अब भी अधूरा है. कल्पना कीजिए मछली की जो समंदर के बीचों बीच है. चारों तरफ पानी ही पानी है लेकिन फिर भी वो प्यासी हैं. सुनने में अजीब लगता है ना, हमें लगेगा कि क्या मूर्खता है. लेकिन कबीर साहब आज इसी प्यास की महानता बता रहे हैं. वे कह रहे हैं कि असली प्यासा वह नहीं जिसे बस पानी चाहिए बल्कि वह है जिसे अपनी पसंद की बूंद चाहिए. आज का दोहा हमें सिखाता है कि भीड़ में रहकर भी अपनी विशिष्टता को और अपने लक्ष्य को कैसे याद रखा जाए.

0: vieja que no se parra.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

अरे बाबा आ गए, जाओ उन्हें रोको।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284449433.

श्रोत्याहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: किसी के
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के
1: हम रहे तो

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका.

0: दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं. संगीतकार रवी.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं. संगीतकार रवी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं, संगीतकार रवी.

0: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज यांनी गायलेलं इंडिवर यांचं गीत। संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आखिर क्यों या चित्रपटामधलं।

0: റേഡിയോ മന്ദാപൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आखिर क्यों या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकूयात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि अमित कुमार यांनी गायलेलं आखिर क्यों या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया। आखिर क्यों या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी। या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते। श्रोतेहो, हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली। ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आखिर क्यों या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. श्रोतेहो, हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. याच चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये। आणि हे गीत आहे आन और शान या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं.

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची. ऐकूया आन और शान या चित्रपटामधलं हे गीत, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. ऐकूया गिरफ्तार या चित्रपटामधलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे इंदिव ह्यांची. ऐकणार आहोत गिरफ्तार या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार बप्पी लहिरी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे गिरफ्तार या चित्रपटामधलं, शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी.

ऐकूया गिरफ्तार या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार आणि मोहम्मद अझीज यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, गिरफ्तार या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं. ऐकूया संगीतकार बप्पी लहरी आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, लैला या चित्रपटामधलं. शब्दरचना सावन कुमार यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं सावंत कुमार यांचं, चित्रपट लैला. आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. लैला या चित्रपटामधलं शब्दरचना सावन कुमार यांची. हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. संगीतकार उषा खन्ना.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सावन कुमार यांचं लैला या चित्रपटामधलं. गायिका लता मंगेशकर, संगीतकार उषा खन्ना.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, always had touchy.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत लैला या चित्रपटामधलं. संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं लैला या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्द रचना सावन कुमार यांची आणि संगीतकार उषा खन्ना.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात, शब्दरचना सावनकुमार यांची. हे गीत आपण ऐकणार आहोत लैला या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, always had touchy.
1: ऐकूया लोरी या चित्रपटामधलं बशर नवाज यांचं गीत, संगीतकार खय्याम. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, पमेला चोप्रा आणि जगजीत कौर यांच्या आवाजात.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: आशा भोसले आणि तलत अजीज यांनी गायलेलं लोरी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: लोरी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली माणसं।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं, कवी योगेश यांचं। ऐकूया किसी से ना कहना या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार बप्पी लहरी।

0: श्रोते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं योगेश यांचं गीत किसी से ना कहना या चित्रपटामधलं। संगीतकार बप्पी लहरी।

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM, ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, किसी से ना कहना या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. योगेश यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, किसी से ना कहना या चित्रपटामधलं, गीतरचना योगेश यांची. ऐकूया आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजात.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभंगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

जोर जोर घनघोर शोर कर कर तो जोर जोर घनघोर शोर कर कर तो।

0: no se parra.
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहें,

0: रेडियो मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

Radio Manbhavan, 90.8 FM, always heart-touching.

मालूम होता है, नाकानून नहीं मालूम यहाँ का। अरे भी लोग कैसे